नमस्कार, योगार आणि खूप खूप स्वागत. तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झ मिळणाऱ्या आकाशवाणी पणजी केंद्राचे एफ एम रेनबो चॅनल. आज बार रविवार, भारतीय सौदी 4 वर्षके 1948 तारीख 26 जुलै 2026. सकाळची 5 वाजून 55 मिनटात 40 सेकंद जातात. समजता कृपया योगार देऊन आयचे सा प्रसारित तसेच सहक्षेपी जावपी कार्यवाही आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

सजावून 10 मिनटांची ऐकुंगाबाद पुष्पांजली भक्ती संगीताचे कार्यावळ सजावून 30 मिनटांचेर स्टुडिओतल्यान कोंकणीन मुखेल खबरो जाल्यार सजावून 32 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत देवीदार मुर्डेश्वर यांचे बासुरी वादन राग भैरव 7:05 इंग्लिशीन खबरो दिल्ली केंद्रावेळी आमी सक्षेपीत करतले जाल्यार 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ हाचे अंतर्गत विचार किरण तशेंच दिन विशेष आनी 7:25 सुरतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो सात जावन 30 मिनटांचेर डेली हायलायट्स आसतल्यो कॉमनवेल्थ गेमींच्यो वर्णन तुमकां 2026 हाचे आयच्यो आयकुपाक मेळटल्यो तशेंच 7:45 नमस्कार गोवा ही कार्यावळ चालूच आसतली राग सप्तसूर ही कार्यावळ राग खमाज लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नायक हांचें समाचार प्रभात 8 वरांचेर जाल्यार 8:15 कातारांची कार्यावळ लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां 8:40 स्टुडियोंतल्यान कोंकणीन राष्ट्रीय खबरो जाल्यार 9 वरांचेर सदाबहार एवरग्रीन 50s, 60s, 70s and 80s काळांतलीं गितां 10:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार मराठी गाण्याची कार्यावळ 10:12 10:55 माननीय भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी मन की बात ह्या कार्यावळीच्या माध्यमातल्यान देश विदेशा लोकांक

बरोबर आपले विचार सादा करतले. बारा वरांचेर, 12:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो, जाल्यार हिंदी फिल्मांत गीतांची कार्यावळ चित्ररंजन 12:10. हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 1:00, जाल्यार कोंकणीतल्यान मुखेल खबरो 1:05. कातारांची कार्यावळ 1:07, जाल्यार नाट्यगीत ही कार्यावळ 2:00. 2:30 सुरतल्यान कोंकणीन मुखेल खबरो, जाल्यार 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ ज्युक बॉक्स. 3:00 पश्चिमी संगीताची कार्यावळ कंट्रीज म्युझीक, जाल्यार 4:00 दिल्ली केंद्रावेल्यान आमी हिंदीतल्यान खबरो संक्षेपीत करतले. आर जे चॉयस आयकूंक रावात 4:05 आनी 5:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 5:10 पॉप टायम पश्चिमी संगीताची कार्यावळ, जाल्यार भावगीत 5:35. सांजे जेगिणांक 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो, जाल्यार रेंबो सांज 6:05. 6:30 शुरूतल्यान कोंकणीन खबरो, जाल्यार 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो. भाऊचे बलकांव आयकूंक रावात ही कार्यावळ 7:10 आनी प्रादेशीक खबरो कोंकणीतल्यान 7:20 आनी मुखेल खबरो 7:58. हॅलो गोंयकारा 8:30 जाल्यार 9:00 आकाशवाणी पॉडकास्ट. 10:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आयकुपाक मेळटल्यो, जाल्यार 10:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ फोन इन रिक्वेस्ट सॉंग प्रोग्राम तुमकां आयकुपाक रावात. निमाणे क्षणाक पावता पावता 11:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो आयकुपाक रावात, जाल्यार 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ सॉफ्ट रॉक. ह्यो आशिल्ल्यो 105.4 MHz म्हणल्यार आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनलार जावपी प्रसारीत तशेंच सहक्षेपीत कार्यावळीची रुपरेषा.

म्युझिकल युअर्स 105.4 मेगाहर्ट्स तुम्ही ट्युन इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 6 जाऊन 10 मिनटं 55 सेकंड जातात आणि ऑलवेज झालं असा. आईच्या दिवसाची हा कार्यक्रम सुरुवात करूया. सुरुवात एक पुष्पांजली भक्ती संगीताची ही कार्यक्रम ऐकूया. सुरुवात एक ऐकू आवाज रजंद यांचं.

नमस्कार युवा सहकार मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकां कडेन संवाद सादतले। हो ह्या म्हयन्या रेडियो कार्यावळीचो 136वो भाग आसतलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजे 4:30 व्हिडियो कॉन्फरन्सिंग वरवीं विकसीत वायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 वांटो घेवप्यां कडेन संवाद सादतले। धर्मेंद्र प्रधान हांच्या राजिनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले। सरकार फाल्यां लोकसभेन भौशीक परिक्षा अयोग्य साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मांडटले। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आज सांजे 4 वास्को 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले। 20 ते 28 नोव्हेंबर 2026 ह्या काळांत गोंयांत जावपा आशिल्ल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या। दादल्यांच्या क्रिकेटान हरारेन काल जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारतान यजमान झिम्बाब्वेचो 90 धावण्यांनी पराभव करून माळेन 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्या। ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो।

0: FM रेनबो गोवा। लाइक करात, सब्सक्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा।
1: सवर्जन 32 मिनटां 26 सेकंद जातात आणि वेळ झालो असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यक्रमाचं। हाच्या अंतर्गत ऐकूया देवेंद्र मुडेश्वर हांचे बासुरी वादन राग भैरव।

0: निर्दिष्ट मेखले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत देवेंद्र मुर्डेश्वरांचे बासुरी वादन आणि त्यांनी सादर केलेलो राग भैरव. याचबरोबर वेळ जाल्ले आसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ सोंपता. ऐकपाक रावात 7:05 दिल्ली केंद्रा वेल्यान आमी इंग्लिशीन खबरो सहक्षेपीत करतले.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: ऐकूया दिल्ली केंद्रावरल्यान सक्षेपित करता इंग्लिशीन खबरो

0: नमस्कार. गोवा ह्या करवीन सगळ्या ऐकुप्यांक माय मोगाचो येवकार. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz म्हणल्यार आसा आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो चॅनल. स्टुडियोन जाल्ली आसा 7:11:25. आनी सुरवातेक ऐकुया विचार किरण.
1: पंडित नेहरू हांणी म्हणिल्ले, आमी स्वतःच आत्महत्या करत असतात, देखूनच आमची वाटचाल ही आमच्या परंपरेक धरून असपाक जाय.

0: विचार किरण नित्यस तुम्हें के लिए ऐकूया दिन विशेष ही आईची वर्गी म्हणजेच 26 जुलै आईच्या दिवसाचे खाशलपण.
1: दिन विशेष.

0: 26 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 26 जुलय भारतांत कारगील विजय दिवस म्हणून मनयतात. 1999 वर्सा लडाखांत उत्तर कारगील जिल्ह्यांत पर्वत शिखरांचेर पाकिस्तानी सैन्याक धांवडून लावपी हो कारगील युद्धाचो दीस. आनी ह्या युद्धांत भारताक विजय मेळिल्लो. कारगील युद्धातल्या वीरांच्या स्मरणार्थ दर वर्सा 26 जुलय हो दीस कारगील विजय दिवस म्हणून मनयतात. हो दीस पुराय भारतान आनी राजधानी नवी दिल्लींत व्हडा प्रमाणान मनयतात. जंय भारताचे पंतप्रधान दर वर्सा इंडिया गेटार अमर जवान ज्योती हांगा सैनिकांक श्रद्धांजली ओपतात. भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाच्या उगडासाक देशभरांत वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित करतात. कारगील विजय दिवस म्हणजेच भारतीय सैन्याच्या शौर्याची याद करून दिवपी, तशेंच देशाबद्दल तांच्या त्यागाची आनी सैनिकांच्या वतीन उपकाराची भावना जागृत करपी दिवस. तर आयज आसा कारगील विजय दिवस. आनीकय खुबशीं कारणां घेवन येता आयचो हो खास दीस. दक्षिण भारतांत हंपी ही राजधानी आशिल्ले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून वळखतात. 1590 सा सम्राट कृष्णदेव राय हांणी विजयनगर साम्राज्य परतून वसयले. तो दीस आशिल्लो आयचो 26 जुलय 1590. आयचेच हे दिसा 1788 वर्सा न्यूयॉर्क हे अमेरिकेचे 11वे राज्य जाले. तर इंग्लंडांत गिल्ड फोर्ड हांगा बायलांचो पयलो क्रिकेट खेळ खेळ्ळो तो दीस आयचो 1745 वर्सांतलो. आयचेच हे दिसा 1965 वर्सा मालदीव हांकां युनायटेड किंगडम आनी इंग्लंड हांचे पासून स्वातंत्र्य मेळ्ळे. नामनेचे सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खां हांकां राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर जालो तो दीस आयचो 26 जुलय 1994. आयचेच हे दिसा 1998 वर्सा बुद्धिबळांत यशस्वी कामगिरी केल्ले बद्दल विश्वनाथन आनंद हांकां प्रतिष्ठेचो चॅस ऑस्कर पुरस्कार जाहीर जालो. 26 जुलय 1892 हे दिसा दादाभाई नवरोजी ब्रिटनांत पयले सदस्य म्हणून निवडून आयले. दादाभाई नवरोजी हांकां भारताचे पितामह म्हणून वळखतात. आयज आमी याद काडटा पंडित कृष्णराव शंकर पंडित हांची. आयज तांचो जल्माचो दीस. पंडित कृष्णराव शंकर पंडित हे ग्वालेर घराण्याचे शास्त्रीय गायक. 26 जुलय 1994 हे दिसा तांचो जल्म जालो. भारतीय वकील आनी राजकारणी बिजॉय कृष्ण हांडेक हांचो आयज स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो अनेक गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 26 जुलय.
1: दिन विशेष.

0: राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तनावडे, जीएसआयडीसीचे अध्यक्ष मायकल लोबो आनी हेर मानेस्त हाजीर आसतले. ह्या प्रकल्पाचो देस्पेस सुमार 26 कोटी इतलो आसा. ह्या भलायकी केंद्राची इमारत 4 माळेची आसतली आनी तातूंत गरजेच्यो सगळ्यो वैजकीय सुविधा उपलब्ध आसतल्यो. प्रस्तावीत भलायकी केंद्रान सामान्य वैजकी, दंतचिकित्सा, आयुष, ईएनटी, नेत्रविज्ञान, ऑर्थोपेडिक्स, बालरोग विज्ञान आनी स्त्रीरोग आनी प्रसुतीशास्त्र ह्या विभागा खातीर ओपीडी आसतल्यो. गोंयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर साखळेंतल्या श्री विठ्ठल देवळांत काल आषाढी एकादशीच्या निमित्तान वेगवेगळ्यो धार्मीक आनी संस्कृतीक कार्यावळी जाल्यो. काल सकाळी 7 वरां सावन आषाढी एकादशी निमित्तान श्री विठ्ठल मंदिरान राजकीय आनी सामाजीक मळा वेल्या मानेस्तांनी देवळांत येवन अभिशेक करून श्री विठ्ठलाचे आशिर्वाद घेतले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक तशेंच हेर भाविकांनी श्री विठ्ठलाचेर अभिशेक करून आशिर्वाद घेतले. इतले मजगती आषाढी एकादशीच्या निमित्तान दिवचल म्हालान साखळे, दिवचल, मुळगांव, मये आनी हेर सुवातींनी सांस्कृतीक कार्यावळी जाल्यो. 20 ते 28 नोव्हेंबर 2026 ह्या काळांत गोंयांत जावपा आशिल्ल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर एनएफडीसी म्हळ्यार राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. महोत्सवाचो दिग्दर्शक आशुतोष गोवारीकराच्या फुडारपणाखालच्या आशियांतल्या सगळ्यांत पोरण्या चित्रपट महोत्सवान मुखेल भारतीय पॅनोरमा विभाग आसतलो. तातूंत 25 फिचर आनी 20 बिगर फिचर चित्रपट तशेंच पदार्पण करपी दिग्दर्शकां खातीर आनी तेच डिजिटल वेब मालिकांक पुरस्कार दितले. ICFT युनेस्को गांधी पदका सयत आंतरराष्ट्रीय सर्ती खातीरूय संवसारीक प्रवेशिका उक्त्यो आसात. भारतीय श्रेणी खातीर प्रवेशिका सादर करपाची मुदत ऑगस्टाच्या मध्याक सोंपता जाल्यार फिल्म फ्री वे वरवीं आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करपाची निमाणी तारीख 31 ऑगस्ट 2026 आसा. हवामान खात्या प्रमाण गोंयांत 26 ते 28 जुलयाक मध्यम ते उटंगार पावसाची शक्यताय आसा. ह्या काळांत वादळी वाऱ्यासयत नेटाच्या पावसाची शक्यताय उक्तावन हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला. दादल्यांच्या क्रिकेटान हरारेंत काल जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारतान यजमान झिम्बाब्वेचे 90 धावण्यांनी जैत मेळवून माळेंत 2-8-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो सांच्यो 7 वरांक.
1: आयकपाक रावात ग्लास्को UK 2026 कॉमनवेल्थ खेळ हाजे दिसपट्टे खाशेलपण आयकूंक रावात दिल्ली केंद्रा वयल्यान.
2: बहुत अच्छा लग रहा है, बहुत गर्व की बात है जो हम ग्लास्को में आके अपना झंडा लहराए हैं, इंडिया के मेडल अपना नाम किए हैं. तकलीफ समस्या को हमने एक दोस्त की तरह बना के रखे थे, उसी दोस्त के बदौलत, जुनून के बदौलत ग्लास्को में मेडल जीते हैं सर.
3: स्कॉटलैंड की ठंडी हवाओं में आज भी गर्मी है, लेकिन आज की गर्मी शायद जीत के जश्न की नहीं, उस जिद की है जो हार के बाद भी बुझती नहीं है. 22वें कॉमनवेल्थ गेम्स में भारत की ढेर सारे पदक जीतने की जद्दोजहद अभी भी जारी है. कल का दिन भारत के लिए पदकों के लिहाज से भले ऐसा नहीं रहा जैसा हम चाहते थे, लेकिन खेल हो या जिंदगी, कभी कभी एक दिन का नतीजा पूरी कहानी नहीं बयां करता. कभी एक छोटी सी आवाज बड़ी लहर बन जाती है और कभी एक छोटी सी बड़े बदलाव की वजह. इसी भरोसे के साथ भारतीय खिलाड़ी भी आज फिर उतरेंगे मैदान में, क्योंकि बड़े मुकाबले हमेशा ताकत से नहीं जीते जाते. कभी कभी लगातार खड़े रहने का हौसला ही इतना होता है कि हालात को भी अपना रुख बदलना पड़ता है. आइए जानते हैं कॉमनवेल्थ गेम्स 2026 के तीसरे दिन क्या कुछ घटा.
4: In boxing, Haryana's Sachin Sivach, a former youth world championships medalist, stormed into the round of 16 in the men's 60 kg weight category. Sivach comfortably dispatched Canada's Keoma Ali Ahmadiyev, a bronze medalist from Birmingham, 4-1, using his height and technique to great advantage. The win moves Sivach into the pre-quarterfinals, where he will face the tough challenge of England's Will Hewitt.
3: लॉन बॉल्स. खेल शायद भारत में बहुत जाना पहचाना नहीं है, लेकिन इस बार दुनिया इस खेल में भारत का नाम जरूर सुन रही है. गेंद धीरे चलती है.

ग्लासगो यूके 2026 कॉमनवेल्थ खेळ हाजे दिसपट्टे खाशेलपण तुम्ही नितेच आयकलें दिल्ली केंद्रा वयल्यान वेळ जाल्लो आसा 7:39. नमस्कार गोवा ही कार्यावळ चालू आसा. तर नमस्कार गोवा ही कार्यावळीन आमी फुडें वचूया. आमी पळयतात अशें दिसांनी की एक म्हत्वाची गजाल म्हणजे आमचें सुरक्षण. म्हणजेच जेन्नाय आमी रस्त्यार वतात तेन्ना जे अपघात जावन लोक आयज मरतात ताजे बद्दल कांय जतनाय जण एकल्यान घेवपाक जाय. जण एकलो एक स्वता जे आसा स्वताची काळजी घेवपा खातीर एक स्वता खातीर काळजीदार जावपाक जाय. हाका लागून जेन्ना बायक चलयतात तेन्ना हॅल्मेट जे आसा घालात. हॅल्मेट फक्त फायन ना पडपा खातीर घालूं नाका, तर स्वताची सुरक्षा खातीर घालात. स्पीड लिमीट जी आसा हाचेर मातशें दोळो दवरात. जाता तितले सुशागात आनी सुशिक्षीत पद्दतीन गाडी चलयात. चड ओवर स्पीड करूं करनासतना स्वताची जतनाय घेयात आनी लोकांची जतनाय घेयात. त्याचबरोबर जे कार चलयतात ताणी सीट बेल्ट, स्पीड लिमीट आनी सोरो ना पिता गाडी चलयात. हाका लागून जे अपघात जे आसा कमी जातले. कित्याक जण एकलो जेन्ना घरांतल्यान भायर सरता घरांत ताजी कुटुंब जो आसा हो ताजो वाट पळयता. ताका लागून आमी जाऊया सावध आनी राखुया जण एकल्याचे जीव. तर नमस्कार गोवा कार्यक्रम आमी फुडें वचूया. ऐकुया जगजीत सिंग हांचो आवाज.

कातरांची कार्यवाह तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. नित्यच तुम्ही ऐकले जुनियर रोड हांचे हांचं कातार सगळ्यांक तुझी गरज. तर ऐकूया फुडले गाता लोना हांचो आवाज.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारान मागणी मानून घेतल्या उपरांत काँग्रेस जनता पार्टीन आपले आंदोलन फाटीं घेतला. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजिनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांची नवे शिक्षण मंत्री म्हूण नियुक्ती. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनीक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद सादतले. 1999 वर्साच्या कारगील झुजात जिवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगील विजय दिवस मनयतात. आनी स्क्वॉश खेळात अनाहत सिंग हांणी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचला. ही सर्त जिखपी ती पयली भारतीय थारल्या. आता पुराय खबरो. सरकारान मागण्यो मानून घेतल्या उपरांत सीजेपीन आपले आंदोलन फाटीं घेतला. परिक्षा पद्दतीत सुदारणा आनी पेपर लीक रोखपा खातीरच्या उपायांचेर लक्ष केंद्रीत करून केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आनी डॉ जितेंद्र सिंग हांणी काल सीजेपीच्या शिष्टमंडळा वांगडा चर्चेची तिसरी फेरी घेतली. नवी दिल्लीत सीजेपीच्या शिष्टमंडळा वांगडा संयुक्त पत्रकार परिषदेत उलयतना मंत्री जेपी नड्डा हांणी सांगले की बसकेंत आंदोलकांचेर कसलीच कारवाय करची न्हय आनी तांचेर कसलोच एफआयआर नोंदोवचो न्हय ह्या सीजेपीच्या मागण्यांक सरकारान मान्यताय दिल्या. परिक्षा संस्थांनी सुदारणां खातीर सीजेपीन दिल्ल्या 5 मुद्द्यांचेर उलयतना मंत्री नड्डा हांणी सांगला की सरकार ह्या चार्टराचेर विचार करतले आनी सीजेपी वांगडा चर्चा करून जे शक्य आसा ते करपाक तयार आसा. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजिनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. जोशी हांकां तांच्या सध्याच्या खात्यां व्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचो अतिरिक्त कार्यभार दिला. मंत्री जोशी सध्या गिरायक वेव्हार, अन्न आनी भौशीक वितरण आनी नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री म्हणून काम पळयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी धर्मेंद्र प्रधान हांचो केंद्रीय मंत्रिमंडळांतलो राजिनामो तात्काळ प्रभावान स्विकारला. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनीक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मांडटले. सोमारा विधीमंडळाच्या कामकाजात हे विधेयक दुरुस्ती खातीर करपाचो यत्न आसा. हे विधेयक केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग मांडटले. शुक्रारा केंद्रीय मंत्रिमंडळान पेपर लीक आनी परिक्षांतील गैरप्रकाराच्या प्रकरणात जलद गतीन सुनावणी करपा खातीर आनी कडक ख्यास्त सुनिश्चित करपा खातीर विधेयकाच्या मसुद्यात मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 136वो भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी

0: कार्यावळ प्रसारीत करतली. मॉल्डोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया हांची भोवडी सोपोवन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी नवी दिल्लीक परतल्यो. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती आणि 3 युरोपीय देशांकडेन भारताची रणनीती भागीदारी घटमूट करपाचो हेत आशिल्ली उचेल्या पावडावेली चर्चा केल्या. तशेंच रोमानियातल्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज कडल्यान राष्ट्रपतींक भोवमानीत केले, जो भारत आणि रोमानिया हांच्या मदल्या वाढट्या संबंधाचे प्रतिबिंब आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रोमानिया संबंध घटमूट करपा खातीर रोमानियातल्या भारतीय समाजाची तोखणाय केल्या. रोमानियातल्या अधिकृत भेटेच्या निमण्या दिसा बुखारेस्टात भारतीय समाजा खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो.
1: पिछले 2 दिनों की अपनी यात्रा के दौरान मैंने भारत के प्रति रोमानिया की आत्मीयता और सद्भावना को मैं प्रत्यक्ष अनुभव किया. आज हमारे दोनों देशों के बीच सहयोग पहले से कहीं अधिक व्यापक और गतिशील है. हमारी सरकारें सस्टेनेबल डेवलपमेंट, क्लाइमेट चेंज से निपटने के प्रयासों, आतंकवाद के विरुद्ध सहयोग तथा रूल्स बेस्ड शांतिपूर्ण अंतर्राष्ट्रीय व्यवस्था को बढ़ावा देने जैसे विश्व मुद्दों पर मिलकर कार्य कर रहे हैं.
0: 1999 वर्षाच्या कारगिल झुजात आपल्या जीवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज देशभरात कारगिल विजय दिवस मनयतात. ह्या दिसा पाकिस्तानाचेर भारतान जैत मेळयल्ल्याक आणि ऑपरेशन विजय यशस्वीपणान सोपल्याक 27 वर्सां पुराय जातात. हे कारवायेत भारतीय सशस्त्र दळान जम्मू काश्मीरातल्या कारगिल जिल्ह्यातलो पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्लो वाठार परतून मेळयलो. हे निमतान मुखेल कार्यावळ लडाखातल्या द्रास हांगाच्या कारगिल झुजा स्मारकार जाता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:25.

0: कारगील झुजा स्मारकार जाता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजे 4:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 हातूंत वांटो घेवप्यांकडेन संवाद सादतले. दरेका राज्य आनी केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करपी आनी भाग घेवपी 400 चड तरणाटे प्रधानमंत्र्यांकडेन संवाद सादतले. फाटल्या म्हयन्याच्या 4-30 तारखेमेरेन 2 पावड्यांनी विकसीत व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 आयोजित केल्लो. तातूंत लडाख, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडातल्या 74 व्हायब्रंट गांवांचो आस्पाव आशिल्लो. 3,000+ चड तरणाट्यांनी वांटो घेतिल्ल्या देशव्यापी ऑनलायन प्रश्नमंजुषा सर्तीवरवीं वांगड्यांची निवड केल्ली. संसदेचो दरेक खीण हो लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पित आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी सांगला. नवी दिल्लींत राज्यसभेच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या वांगड्यां खातीर आयोजीत केल्ल्या अभिमुखता कार्यावळींत ते उलयताले.
2: Always say in the house, debates, discussions and even disruptions, it must be always lead to a final decision. Without decision, no country can move forward. Without decision, no government can function. So decision is required. If you delay also, the right decision also becomes sometimes wrong decision. Or that becomes no decision. This is where we need to have knowledge of the rules and procedures of the house towards contributing effectively through debates.
0: ह्या वेळार रचनात्मक सहकार्य आणि संसदीय परंपरांचे पालन करपाच्या महत्वाचेर उपराष्ट्रपतींनी भर दिलो. लोकांकडेन सतत संपर्क दवरून प्रश्नवर आणि शून्यवराचो प्रभावी वापर करपाचे आवाहन तांणी संसद वांगड्यांक केला. 20-28 नोव्हेंबर 2026 ह्या काळात गोंयात जावपी 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. महोत्सवाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हांच्या फुडारपणाखालच्या आशियातल्या सगळ्यात पोरण्या चित्रपट महोत्सवात मुखेल भारतीय पॅनोरमा विभाग आसतलो, जातूंत 25 फिचर आणि 20 नॉन फिचर चित्रपटां तशेंच पदार्पण करपी दिग्दर्शकाक आणि डिजिटल वेब मालिकांक पुरस्कार दितले. ICFT युनेस्को गांधी पदका सयत आंतरराष्ट्रीय सर्ती खातीरय संवसारीक प्रवेशिका उक्त्यो आसात. भारतीय श्रेणी खातीर प्रवेशिका सादर करपाची मुजत ऑगस्टाच्या मध्याक सोंपता, जाल्यार फिल्म फेअर वरवीं आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करपाची निमणी तारीख 31 ऑगस्ट 2026 ही आसा. स्क्वॉश खेळात अव्वल मानांकित अनाहत सिंग हांणी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचला आनी ती ही स्पर्धा जिखपी पयली भारतीय थारल्या. कॅनडातल्या नायगारा ऑन द लेक हांगा जाल्ल्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीपच्या चलयांच्या एकोड्या गटाच्या फायनलींत अनाहतान इजिप्ताच्या रुकाया सालेम हांचो 3-8-0 असो पराभव केलो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी अनाहत सिंग हांकां विजेतेपद मेळ्ळ्या उपरांत परबी भेटयल्या. दादल्यांच्या क्रिकेटात हरारे हांगा काल झाल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान यजमान झिम्बाब्वेचो 90 धावड्यांनी पराभव केलो. ह्या जैताक लागून भारतीय पंगडान मालिकेत 2-8-0 अशी आघाडी घेतल्या. तशेंच नवो T20 कर्णधार श्रेयस अय्यराच्या फुडारपणाखाला ही पयली मालिका जिखल्या. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा वाठारात उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. छत्तीसगड, गुजरात, कोंकण आणि गोय हांगाय मुसळधार पावस पडपाची शक्यता आसा. हवामान खात्यान सांगला की आंध्र प्रदेश, मुख्य पूर्व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर पूर्व भारताच्या काय वाठारांनी आज खूप पाऊस पडपाची शक्यता आसा. ह्या महिन्याच्या 27 तारखेमेरेन अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांगा जगला आणि वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सरकारान मागण्यो मानून घेतल्या उपरांत काँग्रेस जनता पार्टीन आपले आंदोलन घेतला फाटी. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री

0: प्रल्हाद जोशी हांची नवे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. कारगील झुजात जिवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगील विजय दिवस मनयतात. आनी खेळात, स्क्वॉश खेळात अनाहत सिंग हांणी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचला. ही सर्त जिखपी ती पयली भारतीय थारल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: इतलेंच तुम्ही आयकले स्टुडिओंतल्यान कोंकणीन राष्ट्रखबरो. 105.4 MHz म्हणजे ही आसा आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल. कातारांची कार्यावळ चालूच आसा. आयकूया कातारांच्या कार्यावळींच्या अंतर्गत आल्फ्रेड रोज हांचो आवाज, लेडी फ्रॉम गोवा.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: You have been listening to a talk on environmental justice, public participation and legal remedies by Shubhrajit Goswami, Program Officer, Center for Science and Environment and Smita Harshal Salve, Senior Legal Consultant, Ministry of Environment, Forest and Climate Change. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
2: Nitesh, tumhe kya hai? प्रायोजिक कार्यावर डिपार्टमेंट ऑफ जस्टिस हा जो दुसरा भाग तो तुम्ही ट्युनिंग केला 105.4 मेगाहर्ट्स म्हणजे असा आकाशवाणी पणजे केंद्राचा हो असा FM रेनबो चॅनल। तर वेळ झाला असा सदाबहार या गाण्याच्या कार्यावळीचं ऐकूया। सदाबहार एव्हरग्रीन 50s, 60s, 70s ह्या काळातले तसेच 80s काळातली फिल्मातली गीता। तर सुरुवात एक मोहम्मद रफी ह्यांचा आवाज।

ऐकूया लता मंगेशकर यांचा आवाजचा मी लाय फिल्मातले आर डी बर्मन यांचे गीत संगीत आणि मजरू हाणे बरेले.

ऐकूया फुडले गीत रखवाला ह्या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचो आवाज, कल्याणजी आनंदजी हांणी संगीतबद्ध केल्ले, राजेंद्र किशन कृष्ण हांणी बरयल्लें.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: उपरांत परतून देवकार आयकूया फुडले गीत. आशा भोसले आणि मिनू हंजावाज.

सदाबहार या गाण्याची अरविंद मी ऐकता ते सुंदरशी गीता आम्ही कार्यक्रम पुढे वरत असताना ऐकूया. किशोर कुमार हांचा आवाज, नमक हराम ह्या फिल्म, आर डी बर्मन हांचे संगीत आणि आनंद बक्षी आणि बरेले हे गीत ऐकूया फुडले सदाबहार या गाण्याच्या कार्यावळीत.

हाई क्वेफ उल्लेखित लता मंगेशकर आणि मुकेश हांचो आवाज गोरा और काला है फिल्म लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत आणि आनंद बक्षी आणि बरिल्लें गीत.

जमीर या फिल्मात गीत किशोर कुमारांचा आवाज, सपना यांच्या आवाजान याचे गीत, याच गीताबरोबर वेजल्लासा सदाबहार या गाण्याची कार्यावळ इथल्यान सोपता. 10 वाजून 5 मिनटांची रायकूंग रवात दिल्ली केंद्रावर आम्ही इंग्लिशीन खबरो सहक्षेपित करतले.

कट्टा घ्या सगळ्यांशी आपली ओळख झाली हा अष्ट्या हा कोणाचाच नव्हता तरी गँगचा हे उम्या आणि श्री ते म्हणजे नवविवाहित दाम्पत्य साधन कुठेही गेलं ना तरी एकत्र आता राहिले सॉरी आणि नीती यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेटलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लपटात मात्र

0: त्यांचं होऊन गेलं हो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया.
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में

0: ऐकूया शेवटचं गाणं.
1: मागू नकोस रे तू आपण जगलेले ते बेभान क्षण, जरा कुरवाळू दे ना मला ती विलक्षण आठवण. धुंद पावसातली ती ओली गच्च संध्याकाळ, एकाच छत्रीतून केलेली ती नशीली वाटचाल. त्या मुसळधार पावसाच्या बेफाम सरी आणि तुझ्या सहवासाची ती गोड शिरशिरी. सारं कसं भारलेलं, मंत्रमुग्ध झालेलं, मौनानं जणू सारं काही बोललेलं.

श्रोते हो, भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विचारच्या लोकांबरोबर आपले विचार सादर करणार आहेत.

भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांचो मन की बात ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातल्यान देश विदेशच्या लोकांबरोबर आपले विचार सादा करतले.

0: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
2: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
3: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाज

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात. इष्टानो, 12:15 झाली असतात आणि वेळ झालेला असा चित्ररंजन या कार्यावळीचं. तर या कार्यावळीने आता सुरू एक ऐकूया चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातले हे गीत. संगीतकार असतात विशाल आणि शेखर.

अमिता भट्टाचार्य आणि अनुषा मणी यांच्या जोड्यावाजान तुम्ही हे गीत चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातले ऐकले. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातले आणि एक गीत.

इष्टानो, चिन्मय आणि गोपी सुंदर ह्यांच्या जोडावाजान तुम्ही चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातलं एक गीत ऐकलंय. संगीतकार आशिल्ले विशाल शेखर आणि अमिताभ भट्टाचार्य ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. चेन्नई एक्सप्रेस हो चित्रपट 2013 सालात प्रकाशित झालेला असा, ज्याचे निर्देशन रोहित शेट्टी ह्यांनी केलेले असा. आता ऐकूया स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं हे गीत.

इष्टानो, स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातले गीत तुम्ही शेखर रावजियानी हांच्या आवाजान आणि सलीम मर्चंट आणि नीती मोहन हांच्या जोड आवाजान ऐकलं. संगीतकार आशिले विशाल शेखर, अन्विता दत्त हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, चित्ररंजन या कार्यावळीन आता ल्हानसो विसव घेऊया. 12:30 तुमकां आयकूंक मेळटले कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी मायभुयेच्या राखणे खातीर आपलो जीव दिल्ल्या सैनिकांक आर्गां ओंपलीं. 1999 वर्साच्या कारगील झुजांत जिवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगील विजय दीस मनयतात. धर्मेंद्र प्रधान हांचे राजिनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परिक्षा म्हळ्यार अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजे 4:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं विकसीत व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 हातूंत वांटो घेवप्याकडेन संवाद साधतले. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा वाठारांत उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. ह्या आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

165 मेगाहर्ट्स म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनेल तुम्ही ऐकत आहात. इष्टानो, चित्ररंजन ही कार्यावळ आम्ही ऐकताली. 12:32 झाली असतात आणि या कार्यावळीत आता ऐकूया शेखर आणि विशाल डांडलानी यांच्या जोडावाजान हे गीत.

संगीतकार आशिल्ले विशाल शेखर, अन्विता दत्त हांनी ह्या गीताची रचना केलेली आसा आणि स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातले गीत आशिल्ले. स्टुडंट ऑफ द इयर हो चित्रपट 2012 सालात प्रकाशित झालेलो आसा आणि करण जौहर हांनी ह्या चित्रपटाचे निर्देशन केलेले आसा. आता ऐकूया विशाल डांडलानी आणि शिफाली हांच्या जोडावाजान हे गीत.

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातले गीत विशाल डांडलानी आणि शेफाली यांच्या जोड्यावाचन तुम्ही ऐकलंय. संगीतकार असलेले विशाल आणि शेखर आणि अन्विता दत्त यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. चित्ररंजन या कार्यावेळीन आता 12:39 झाली असतात. आता ऐकूया श्रेया घोषाल आणि विशाल डांडलानी यांच्या जोड्यावाजान हे गीत.

सूर्यवंशी या चित्रपटातले गीत तुम्ही अरिजित सिंग आणि नेती मोहन ह्यांच्या जोड्यावाजानं ऐकलंय. संगीतकार असलेले कौशिक गुड्डू, रश्मी विराग ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया निकिता गांधी ह्यांच्या जोड्यावाजानं हे गीत.

सूर्यवंशी या चित्रपटातलं गीत तुम्ही निकिता गांधी यांच्या आवाजानं ऐकले. तनिष बागची ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, आयच्या दिसा 1999 सालान ऑपरेशन कारगिल यशस्वी झाले. भारतान आयज ऑपरेशन कारगिल विजय दीस म्हणून मनयतात. भारताच्या सैनिकांखातीर खास युरी या चित्रपटातले हे गीत आता ऐकूया.

यसत काय मुखेल खबरो. भारत सदांच नवे उंचायेर पावत आसा. संरक्षण उत्पादन आसूं, संरक्षण निर्यात आसूं वा इश्टागत राष्ट्रा कडेन राजकीय सहकार्य आसूं, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राक संबोधीत करतना सांगलें. कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मायभुयेचे राखणे खातीर आपलो जीव दिल्ले सैनिकांक आर्गां ओंपलीं. 1999 वर्साच्या कारगील झुजांत जिवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगील विजय दिवस मनयतात. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजिनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. युनेस्कोच्या संवसारीक दायज वळेरेंत सारनाथ ह्या पुर्विल्ल्या बौद्ध थळाचो शिलालेखाचो आस्पाव जाला ही अभिमानाची गजाल, अशें विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगलें. 1999 वर्साच्या कारगील झुजांत आपलो जीव दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज देशभरांत कारगील विजय दिवस मनयतात. ह्या संघर्शांत भारतान पाकिस्तानाचेर जैत जोडलें आनी ऑपरेशन विजय यशस्वी केल्ल्यांक आयज 27 वर्सां पुराय जातात. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनीक परिक्षा दुरुस्ती विधेयक मांडटले. मोल्डोवा, उत्तर मॅसेडोनिया आनी रोमानिया हांगाची भोंवडी सोंपोवन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सकाळीं नवी दिल्लीक परतल्यो. आनी भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आनी ओडिशा वाठारांत उटंगराच्या पावसाक लागून रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

4.4 मेगाहर्ट्स म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. 1:10 झाली असा आणि वेळ झालेला असा कातारांच्या कार्यावळीचं. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया शेरॉन ह्यांच्या आवाजान हे कातार.

शेरॉन यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं आणि फिल्मिक्स यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. आता ऐकूया फेल्सी यांच्या आवाजात हे कतार.

लॉर्ना हांच्या आवाजान तुम्ही हे कातार आयकले इश्टानो, तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल. 1:30 तुमकां आयकूंक मेळटले कोंकणीतल्यान मुखेल खबरो, तर आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल.

नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात कांय मुखेल खबरो. देश राष्ट्रीय हस्तकला दीस 7 ऑगस्टाक मनयतलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत सांगलें. फाल्यां भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम हांची पुण्यतिथी. फाटले 24 वरांत पुराय पाकिस्तानांत उटंगराच्या पावसाक लागून 2 भुरग्यांसयत 7 जाणांक मरण आयलें. घरमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी विजय दिसाच्या निमतान, कारगील विजय दिसाच्या निमतान बलिदान दिल्ल्या सैनिकांक आर्गां ओपलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांचे कडल्यान आसामांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचो सविस्तर नियाळ घेतलो. काल ओडिसा बंदरांत MV Aegean रागनार ह्या मालवाहतूक जहाजा संबंदीत घडणुके उपरांत परिस्थितीचे बारीकसाणेन नदर दवरतात अशें युक्रेनांतल्या भारतीय दूतवासान आयज सांगलें. भारत सदांच नव्या उंचायेर पावत आसा. संरक्षण उत्पादन आसूं, संरक्षण निर्यात आसूं वा इश्टागत राष्ट्राकडे राजकीय सहकार्य आसूं अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राक संबोधीत करतना सांगलें. कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मायभुयेचे राखणे खातीर आपलो जीव दिल्ले सैनिकांक आर्गां ओपली.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात. इष्टानो, 1:33:42 झाली असतात. आता ऐकूया पाप जोस ह्यांच्या आवाजात हे कातार.

विल मेक्स यांच्या आवाजात तुम्ही हे कतार ऐकले आणि त्यांनीच या कताराची रचना केलेली असा. आता ऐकूया हेमा सरदेसाय यांच्या आवाजात हे कतार.

संगीतकार आशिल्ले क्रिस पेरी आणि हेमा सरदेसाय हांच्या आवाजान तुम्ही हे कतार ऐकले. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. स्टुडिओन 1:55 झाली असतात. आमच्याकडे फक्त 5 मिनटं उरलेली असतात. तर ऐकूया रोझी अल्वारीस हांच्या आवाजान हे कतार.

रोजी अलवारीस हांच्या आवाजान तुम्ही हे कातार आयकले आनी याच बरोबर कातारांची कार्यावळ हांव सोंपता. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. दोन वरांचेर तुमकां आयकूंक मेळटले मराठी नाट्यगीतांची कार्यावळ.

104.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात. श्रोते हो, 2 वाजलेले आहेत आणि वेळ झालेला आहे मराठी नाट्यगीतांच्या कार्यक्रमाचा. तर सुरुवातीला ऐकूया मंजुषा कुलकर्णी यांच्या आवाजात हे गीत.

सुवर्ण तुला या नाटकाचंही गीत होतं. विद्याधर गोखले यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया बकुल पंडित यांच्या आवाजात हे गीत.

श्रोते हो, बकुल पंडित यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं. हे बंद रेशमाचे या नाटकाचं. शांता शिल्के ह्यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात हे गीत.

श्रोते हो, सुधीर फडके यांच्या आवाजात तुम्ही हे गीत एकच प्याला या नाटकाचं ऐकलं. राम गणेश गडकरी यांनी या गीताची रचना केलेली आहे. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. आता ऐकूया कीर्ती यांच्या आवाजात हे गीत.

श्रोते हो, कीर्ती शिलेदार यांच्या आवाजात तुम्ही अभोगी या नाटकाचं हे गीत ऐकलं. चित्रम कांदोळकर यांनी या गीताची रचना केलेली आहे. आणि याचबरोबर मराठी नाट्यगीतांचा कार्यक्रम इथेच संपत आहे.

0: 105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. 2:30 झाली असतात. आता ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव स्वाती बोरकार. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज शिक्षण मंत्रीपदाचो ताबो घेतलो. धर्मेंद्र प्रधानान राजिनामो दिल्या उपरांत काल तांची नवो शिक्षण मंत्री म्हूण नेमणूक जाली. 14 जुलयाक दिल्लींतल्या राष्ट्रीय झूज स्मारका कडल्यान एक खाशेली शौर्य विजय यात्रा सुरू जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत सांगलें. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी आयज मुंबयच्या नरीमान पॉयंट हांगा आयकर खात्याच्या नवे कार्यालय आयकर सिंधू संकुलाचे उक्तावण केले. इमारतीच्या नावा प्रमाण दरेक करदात्यान दिल्ल्या करांतल्यान राष्ट्राचो खजिनो दर्यांत बांदला अशें तिणें ह्या सभेक संबोधित करतना सांगलें. देश राष्ट्रीय हस्तकला दीस 7 ऑगस्टाक मनयतलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीतल्या मन की बात कार्यावळींत सांगलें. फाल्यां भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम हांची पुण्यतिथी. फाटल्या 24 वरांत पुराय पाकिस्तानांत उटंगराच्या पावसाक लागून 2 भुरग्यांसयत 7 जाणांक मरण आयलें. घरमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी कारगील विजय दिसाच्या निमतान बलिदान दिल्ल्या सैनिकांक आर्गां ओंपलीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांचे कडल्यान आसामांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचो सविस्तर नियाळ घेतलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात कांय मुखेल खबरो. आंध्र प्रदेश केंद्रीय वीज वितरण महामंडळ लिमिटेड कंपनीन प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली येवजणे खाला वीज जाळये वांगडा छप्पराचेर 50,114 सौर जोडणी समन्वयित केल्यात, जाची वट्ट स्थापना क्षमता 180 मेगावॅट आसा. भारतीय टपाल कर्मचारी संघटने वतीन संबंधित आशिल्ल्या भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या 12 वांगड्याच्या शिष्टमंडळान आयज कार्मीक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांका तांच्या सेवा प्रकरणाचेर चर्चा करपा खातीर उलो मारला. आंध्र प्रदेश सरकारान 25 जुलै ते 1 ऑगस्ट मेरेन उत्तरेंद्र कलाकू रेकलू ह्या नांवान सप्तकभर एक मोहीम सुरू केल्या. ह्या मोहिमेक उत्तर दर्यादेगेवेल्या 6 जिल्ह्यांचो आस्पाव आसा आणि मागीर 1 ऑगस्टाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भोगापुरात अल्लुरी सितारामा राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा हांगा उटंगराच्या पावसाक लागून रेड अलर्ट जारी केला आणि फुडल्या 2 ते 3 दीस छत्तीसगड, गुजरात, कोंकण आणि गोयात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाखाला येवपी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोड पालवान वेगवेगळ्या विषयांचे वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक

उत्तर साठो तयार करपाचो प्रकल्प हातात घेतला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज शिक्षण मंत्रीपदाचो ताबो घेतलो. धर्मेंद्र प्रधानान राजिनामो दिल्या उपरांत काल तांची नवो शिक्षण मंत्री म्हूण नेमणूक जाली. 14 जुलयाक दिल्लीतल्या राष्ट्रीय झूज स्मारका कडल्यान एक खाशेली शौर्य विजय यात्रा सुरू जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत सांगले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी आयज मुंबयच्या नरीमान पॉयंट हांगा आयकर खात्याच्या नवे कार्यालय सिंधू संकुलाचे उक्तावण केलें. इमारतीच्या नांवा प्रमाण दर एक करदात्यान दिल्ल्या करांतल्यान राष्ट्राचो खजिनो दर्यांत बांदला अशें तिणें ह्या सभा संबोधित करतना सांगलें. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, हांव स्नेहा नायक. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय विज्ञानीक आनी अभियंत्यांच्या जिद्दीची तोखणाय केल्या. तांचे खातीर देशान संरक्षण उत्पादन आनी अंतराळ मळार नवी तेंगशी गाठल्या अशें तांणी मन की बात कार्यावळींतल्यान म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज कारगील युद्धांत सर्वोच्च बलिदान दिवपी देशाच्या शूर सैनिकांक देशवासियां वतीन आर्गां ओपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कारगील विजय दिसा निमतान मन की बात कार्यावळींतल्यान देशाच्या शूरविरांचो उगडास काडलो. नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज आपल्या पदाचो ताबो घेतले उपरांत मुखेल उपक्रमांचे मुल्यांकन करपा खातीर नियाळ बसका घेतली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आयज मुंबयच्या नरीमन पॉयंट हांगासर आयकर खात्याच्या आयकर सिंधू हे नव्या कार्यालय संकुलाचे उक्तावण केले. गोंयांत माशेलांत आयज जय विठ्ठल हरी विठ्ठलाच्या जयघोषांत चिखलकालो व्हडा उमेदीन मनयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

जी हा दोस्तों, संगीताची सफर मनशाच्या मनांक आल्हाददायक असो आनंद दिवन दिता. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबोत आयतारची सांज सस्ता तुमच्या खातीर तरेकवार कार्यावळी. आता ह्यो कार्यावळी खंयच्यो? चला दिसतात एक नदर आयज ज्यो कार्यावळी आमी तुमच्या काळजा मेरेन घेऊन येवची आसा ताची ही थोडक्यात ओळख. सदाभशेन 5:35 हो वेळ भावगीतांचो. 5:58 म्हणजे कोंकणीतल्यान खबरो जातकच 6:00 हिंदीतल्यान खबरो. 6:05 सावन रेनबो सांज सस्तली ही कार्यावळ खाशेली तुमचे पसत बरोबर 6:05 ते 7:05 मेरेन. संगीताचे हे मैफिलीन आयकूंक मेळटली हिंदी मराठी आणि कोंकणी गीतां खासात तुमचे पसत. मजगती 6:30 हो वेळ आमच्या कोंकणीतल्या राष्ट्रीय खबरांचो. मोशन 6:58 कोंकणीतल्यो मुखेल खबरो. 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि उपरांत आयताची सांज भाऊचे बलकाव. जी हा दोस्तो, 7:10 सावन भाऊचे बलकाव खासा तुमचे बसत फक्त मजगती 7:20 कोंकणीतल्यो प्रादेशिक खबरो. मोशन भाऊचे बलकावान तरेकवार हिंदी फिल्मी संगीत तुमचे मागणे वयल्यान. 7:58 आमच्यो कोंकणीतल्यान खबरो आसतल्यो आणि उपरांत बरोबर 8:00 मन की बात ह्या कार्यावळीचो कोंकणी अणकार. आणि ताच्या उपरांत हॅलो गोंयकारा कोंकणी संगीत

माशांबरोबर नवऱ्याच्या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर यांच्यानी सादर केली प्रायोजित केली कार्यक्रम. डॉक्टर पवन दुग्गल नामनेचे सिक्युरिटी एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट हांचे लागी पॉडकास्ट असली नवरा सावन. मजगती धावराचे हिंदीतल्यान खबरो. धावरा 5 मिनटांचेर पश्चिमी संगीत आणि 11 वरां 10 मिनटां सावन सॉफ्ट रॉक म्युझिक. तमाशा नाही झाली रूपरेषा आमच्या आयच्या दिसा वितरावपी आमच्या तरेकवार अशा कार्यविची 105.4 MHz FM रेनबोत भावगीता कायतच.

श्रोते हो नमस्कार, बरोबर 5:35 हवे, रविवारची संध्याकाळ, सादर होते भावगीत आणि कार्यक्रमाची सुरुवात आशा भोसले यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं झिनी झिनी वाजे बिन. अंतर्मनातील सूक्ष्म भावना, विरह आणि जीवनातील नाजूक स्पंदनांना स्वरबद्ध करणारे हृदयस्पर्शी गीत. भावगीतांची मैफल अशाच विविध भावछळाने समृद्ध आहे. आता ऐकूया वैशाली माळे यांच्या सुरेल आवाजातील येणारा दिवस. आशा, नव्या स्वप्नांची चाहूल आणि उद्याच्या सुंदर क्षणावर विश्वास व्यक्त करणारे हे अर्थपूर्ण गीत. चला या सुरेल प्रवासाचा आनंद घेऊया. वैशाली मादे.

श्रोते हो आकाशवाणी पणजी केंद्रावरून आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम भावगीत. श्रोते हो, वैशाली माडे यांच्या मधुर आवाजातील येणारा दिवस हे आशावादी भावगीत आत्ताच आपण ऐकलं. जीवनात प्रत्येक दिवस नवी शक्यता, नवी स्वप्न आणि नवीन उमेद घेऊन येत असतो असा सकारात्मक संदेश हे गीत आपल्या मनात रुजवतं. आणि आता भावविश्व आणखी थोडंसं हळवं करणाऱ्या गीताकडे वळूया. श्रीधर फडके यांच्या स्वरातील तुझ्या पापण्याचा हात हे गीत म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि नात्यामधील कोवळ्या भावनांचा नितांत सुंदर आविष्कार. चला या सुरेल भावविश्वात आता पुन्हा एकदा हरवून जाऊया. श्रीधर फडके.

श्रोतेहो, भावगीताच्या पेशकशीत आताच आपण श्रीधर फडके यांच्या स्वरातील तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले दाटले हे हळूवार भावस्पर्शी गीत ऐकलं. प्रेम जिव्हाळा आणि न बोलतानाही व्यक्त होणाऱ्या भावनांची ही सुरेल अभिव्यक्ती मनाला अलगत स्पर्शून गेली. श्रोतेहो, आता आपल्या आजच्या भावगीतांच्या ह्या सुंदर मैफिलीचा समारोप करणारे गीत ऐकूया. जीवनात आनंद, उमेद आणि नवचैतन्याची फुले सतत उमलत राहावीत अशी सकारात्मक भावना व्यक्त करणारे यायचे होते फुलून हे गीत या सुरेल भावविश्वाचा शेवटही तितकाच मधुर आणि संस्मरणीय हो हीच इच्छा. श्रोतेहो, भावगीतांच्या पेशकशीत ही शेवटची पेशकश, भीमराव पांचाळे यांचं स्वर. आणि बरोबर 5:58 आमच्या कोकणीतून ठळक बातम्या.

नमस्कार, ह्यासात कायम खेल खुबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं विकसीत व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 कार्यावळींत वांटेकार जाल्ल्यांकडेन संवाद साधतात. कारगील विजय दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मातृभुमीचे राखणे

जी हाँ दोस्तों, रेनबो सान से कार्य समझा सगाय को पैक मना काजा सान ये उकार अने आज कारगिल दिवस कारगिल विजय दिवस अने त्यास फाटभुंयेर आमी पुराय भारतभर विविध कार्यक्रम आयोजित करता आणि त्याच अनुषंगान आयच्या दिसाच्यो आमच्या सगळ्या ऐकुप्यांक परबी आणि शुभेच्छा.

जी हाँ दोस्तों, 105 और 4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो रेनबो सांझे खारे विषय तुम्हें आस्वाद घेता ईशानो आज 26 जुलै कारगिल विजय 30 आणि या दिसा निमतान पुराय भारतभर तरेकवार कार्यावळी आम्ही आज आयोजित केली असा. ईशानो हे दिसा सगळ्या ऐकुप्यांक मनापासून येवकार. आयचे कार्यावळीत आणि आज 26 जुलै म्हणटकच कारगिल विजय दीस भारताच्या इतिहासातलो हो दीस शौर्य त्याग आणि देशभक्ती आणि अद्वितीय निश्चय हाचे प्रतीक. 1991 ह्या वर्षात पैसुल्ल्या बर्फान भरिल्ल्या कारगिल दोंगरात भारतीय सैन्यान दुस्मानांक हारयलो आणि अतुलनीय शौर्यान मातृभूमीची राखण केली. आज ह्या इतिहासीक जैताचो आम्ही उपकार मानून ताची याद करता. आज रेनबो सांज हे कार्यवीत अशीच काय देशभक्ती गीतां आम्ही ऐकूया. कार्यवीत ह्या उपरांत जुझे वेलो परेरा हांचो आवाज. तुका नमस्कार रे भारता.

मशाल रेनबो सांज हे कार्यवेत आम्ही देशभक्ती गीतात ऐकूया आणि ऐकतात. इशानो कारगिल झूज हे फक्त दोन देशांमधलो संघर्ष नाशिल्लो तर भारताचे सार्वभौमत्व राखपा खातीर जाल्ले निर्णायक झूज आशिल्ले. दर्या थरा सावन 16 ते 18 हजार फूट उंचायेचेर अत्यंत प्रतिकूल हवामानात आपल्या जीवाक धोको निर्माण करून भारतीय सैनिकांनी दुस्मानान काबीज केल्ल्यो उंच दोंगुल्ल्यो परतून मेळिल्ल्यो. ऑपरेशन विजय हे मोहिमेक लागून भारतान आपल्या सैन्याचे धैर्य, शिस्त आणि झुजारी भावना पुराय संवसाराक दाखयली. अशा ह्या महाकार्याक आमचो सलाम.

अशानो कारगिलच्या झुजान जायत्या वीर सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले. कॅप्टन विक्रम बत्राग, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, रायफलमन संजय कुमार आणि हेर असंख्य नायकांनी आपल्या शौर्यान राष्ट्राच्या इतिहासात भांगराची पत्रां बरयल्यात. तांच्या शौर्याच्यो काणयो आयज लेगीत दर एका भारतीया काळजांत देशभक्तीची ज्योत पेटयता. असो हो कारगील विजय आमकां अभिमान, आमच्या भारतीयांचो हो एक गौरव आणि अभिमान.

मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही आसा तर रेनबो सांज ही एक कार्यावळीत आनी आयज कारगील विजय दीस त्या निमतान आमी गीत आयकतात. आतां बरोबर 6:30 आमच्या स्टुडिओंतल्या घडात जातली आसा. आयकूं रावत आमच्यो कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो बरोबर 6:30

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्ज़ FM रेनबो रेनबो सांस कार्यक्रम का पोरतून एकदा येवकार. आणि आयज कारगिल विजय दीस, त्याच फाटभुंयेचेर काय वेची कशी गीता कासा तुमचे पसंत. आयज ही कार्यावळ तुमच्या खातीर सजयता तुमचो.

माशाला दर वर्ष आम्ही हो कारगिल विजय दिस 26 जुलै विविध कार्यक्रमांनी आम्ही पाळतात. इष्टानो कारगिल विजय दिवस आमका एक महत्वाचो असो संदेश दिता. राष्ट्राचे स्वातंत्र्य सुरक्षितताय आणि अखंडताय सांभाळपा खातीर आमच्या सैनिकाचे योगदान अमूल्य असा हे आम्ही सगळेजण जाणा. इष्टानो शिमेचेर उभं रावपी

सैनिक आपल्या कुटुंबापासून पैस देशातल्या दर एका नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी जबाबदारकी सांभाळटा. देखून आमच्या सैनिकांचे उपकार मानप आणि त्यांच्या बलिदानांक मान दिवप हे दर एका भारतीयाचे कर्तव्य. आणि हे कर्तव्य आम्ही पाळपाक जाय. आमच्या देशाचा सांभाळ करपी आमच्या जवानांक सलाम. आणि आयच्या तरुणांनी आयच्या तरणाट्यांनी मुखार सरपाक जाय आमच्या देशाचे अस्तित्व तशेंच आबादी दवरपा खातीर. संगीताचे मैफिलींत तुम्ही आसात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो सांज हे कार्यावळींत. कार्यावळींत ह्या उपरांत आयरीन आणि तोमाझीन कार्दोझ हांचो आवाज. भारत म्हजो देश.

मग शनो आयज 26 जुलय कारगील विजय दीस. भारताच्या इतिहासातलो हो दीस शौर्य त्याग देशभक्ती आणि अद्वितीय निश्चय हाचे प्रतीक. 1999 वर्सा पयसुल्ल्या बर्फान भरिल्ल्या कारगील दोंगरात भारतीय सैन्यान दुस्मानांक हारयले. इशानो आयज ह्या इतिहासीक जैताचो आमी उपकार मानून त्या सगळ्या ज्ञात आणि अज्ञान सैनिकांक सलाम आणि त्यांची याद करता. इशानो कारगील विजय दीस आणि त्याच फाटभुंयेचेर आकाशवाणीच्या पणजी FM रेनबो सेवेच्या माध्यमातल्यान ही तरेकवार गीतां तुमचे मेरेन आमी घेवन येतात. 7:50 वेळ आतां बरोबर 7:58 आमच्यो कोंकणींतल्यान खबरो आसतल्यो.

मोगाशानो कारगील विजय दिसा निमतान आयज आमची खाशेली कार्यावळ समर्पीत आशिल्ली. कारगील विजय दिसाच्या निमतान ज्या ज्या ज्ञान आणि अज्ञान सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आमच्या देशाक बलिदान दिले त्यांच्या सगळ्या पासून इश्टानो आयच्या खाशेल्या दिसा राष्ट्रा खातीर आपलो जीव वय दिवपी त्या सगळ्या ज्ञात आणि अज्ञात नायक सैनिकांक आमची नम्र श्रद्धांजली. इश्टानो त्यांच्या त्यागाक लागूनच आयज आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा श्वास घेतात आणि सुरक्षित जिवीत जगतात. वीर सैनिकांनो तुमका मानाचो सलाम आणि मानाचो मुजरो. बरोबर 7:58 आमच्यो मुखेल खबरो तुमची वाट पळयता. ताच्या पयली सुकुर्दी सांताक्रुझांच्या आवाजातले हे देशभक्ती गीत.

0: जी हाँ दोस्तों, सप्त सुरान जे हैं सप्तनी सेम 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही असत भाऊ सांगतात आमच्या रेनबो सांजे कार्यवित रेनबो सांजे कार्यवित आणि एक गीत तुमका ऐकू मेळटले पण त्याचे वेळी बरोबर 7:58 आमच्यो मुखेल खबरो 7:05 इंग्लिशीतल्या खबरो आणि 7:10 सावन तुमची आमची भेट भाऊच्या बालकावान तरी ह्यो असा आमच्यो मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव स्नेहा नायक. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय विज्ञानीक आनी अभियंत्यांच्या जिद्दीची तोखणाय केल्या. तांचे खातीर देशान संरक्षण उत्पादन आनी अंतराळ मळार नवी तेंगशी गाठल्या अशें तांणी मन की बात कार्यावळींतल्यान म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज कारगील युद्धांत सर्वोच्च बलिदान दिवपी देशाच्या शूर सैनिकांक देशवासियां वतीन आर्गां ओंपलीं. सामूहिक सहभाग हो भारताच्या संस्कृतीक जडणघडणीत सदां शक्तीचो स्त्रोत असा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ते आयज विकसीत वायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 भाग घेवप्यांकडेन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं उलयताले. नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज आपल्या पदाचो ताबो घेतले उपरांत शिक्षण मंत्रालयाच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो आनी मुखेल उपक्रमांच्या अंमलबजावणेचो नियाळ घेवपा खातीर बसका घेतली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आयज मुंबयच्या नरीमन पॉयंट हांगासर आयकर खात्याच्या आयकर सिंधू ह्या नव्या कार्यालय संकुलाचे उक्तावण केले. गोंय राज्य वेंचणूक

0: लोकायोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेररचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. प्रभाग फेररचणुकेविशी नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या. गोंयांत माशेलांत आयज जय विठ्ठल हरी विठ्ठलाच्या जयघोषांत चिखलकालो व्हडा उमेदीन मनयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: जी हाँ दोस्तों, वेलकम बैक 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो. रेनबो सांस एक कार्यविधि

0: तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो भावच्या बलकावन तुम्ही असत 7:20 आमच्या स्टुडिओतल्या घरात जायत आले असा. ऐकून आहोत कोकणीतल्यो प्रादेशिक खबरो काय किरातच, आणि उपरांत तुमची आमची भेट भाऊच्या बलकावन. सारी

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधीत करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. पणजेच्या आझाद मैदानाचेर आयज कारगील दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली. आनी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोंकणी अकादमीच्या जोड पालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातान घेतला. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधीत करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. शहीदांक श्रद्धांजली दिवचो आनी सुरक्षीत, सक्षम आनी आत्मनिर्भर भारत उभारपाचो संकल्प आनीक घटमूट करचो अशें श्री मोदी हांणी सांगले. डीआरडीओन ह्याच म्हयन्यांत केल्ल्या लांब अंतराचेर मारो करपी रॉकेटाची यशस्वी चाचणी विशीं तांणी खोशी उक्तायली. ह्या म्हयन्याचे सुरवेक इंडोनेशियाक भेट दितना ब्रह्मोस आनी एक्स्ट्रा क्षेपणास्त्र संबंधी व्हडली कबलात जाल्ली अशें प्रधानमंत्री हांणी सांगले. भारताच्या संरक्षण उपकरणां आनी तंत्रगिन्यानाचेर वाडत आशिल्लो संवसारीक विश्वास पळोवन तांणी समाधान उक्तायलें. कांय दिसां आदीं ग्लास्कोन सुरू जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत वांटो घेवपी सगळ्या खेळगड्यांक दरेक भारतीय उर्बा दिता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले.
1: कुछ ही दिन पहले ग्लासगो में कॉमनवेल्थ गेम्स शुरू हुए. हर देशवासी भारतीय दल को निरंतर अपनी शुभकामनाएं दे रहा है. उनकी कामना है कि सभी खिलाड़ी और एथलीट बेहतरीन प्रदर्शन करें और लोगों का दिल भी जीते. साथियों, हमारे युवाओं ने हाल के दिनों में स्पोर्ट्स में कई शानदार उपलब्धियां हासिल की है. पीवी सिंधु.
0: देशान 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतले. देशान विणकारांची कुशळटाय आनी सृजनशीलता ह्या दिसा मनयतात अशें प्रधानमंत्री हांणी सांगले. हातमागाच्या कारागिरांक उर्बा दिवन विणकारांक मान दिवचो आनी व्होकल फॉर लोकल जावपाची भावना आनी घटमूट करची अशें तांणी सांगले.
1: खादी महात्मा गांधी को बहुत प्रिय थी. बीते कुछ वर्षों में खादी काफी लोकप्रिय हुई है. पिछले 12 वर्षों में इसकी बिक्री 6 गुना बढ़ी है. बिक्री का यह आंकड़ा अब 8,000 करोड़ रुपए के करीब पहुंच चुका है. मेरा आप सभी से आग्रह है कि आने वाले त्योहार में खादी का कोई न कोई, हैंडलूम का कोई न कोई, हैंडीक्राफ्ट का कोई न कोई प्रोडक्ट जरूर खरीदे.
0: गणेश उत्सवा वेळार सगळ्यांनी देशातल्या मातयेतल्यान तयार केल्ल्या गणेश मुर्तीची पूजा करची असो उलो श्री मोदी हांणी मारला. देशभरातले लोक एक पेड माके नाम मोहिमेवरवी सैमाकडेन आपली जापसालदारकी पुराय करतात हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायले. राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. प्रभाग फेरवेंचणुकेविशी नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या. ह्या मुजतीन नागरिकांक फेरवेंचणुकेविशीच्यो हरकती लेखी स्वरुपान सादर करच्यो पडटल्यो. हरकतीचो विचार करून प्रभाग फेरवेंचणुकेची निमणी अधिसुचोवणी राज्य वेंचणूक आयोग जारी करतलो. मुरगांव, मडगांव, काणकोण, सांगे, कुंकळी, केपे, कुडचडे, काकोडा, पेटणे, म्हापसा, दिवचल आणि वाळपय ह्या इकरा नगरपालिका मंडळांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान प्रशासकीयांची नेमणूक झाल्या. ह्या इकरा नगरपालिकांच्या वेंचणुकेची प्रक्रिया राज्य वेंचणूक आयोगान सुरू केल्या. प्रभाग फेरवेंचणुके उपरांत आरक्षणाची अधिसुची जारी जातली. ऑक्टोबरान इकरा नगरपालिकांची वेंचणूक जावपाची शक्यताय आसा. भारतीय सशस्त्र दळाचे शौर्य, शिस्त आनी निस्वार्थ सेवाभाव हाचो आदर्श तरणाट्यांनी आपल्या जिणेंत अंगीकारपाक जाय. तशेंच कारगील युद्धांत शहीद जाल्ल्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानांतल्यान दर एका भारतीयाक देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आनी राष्ट्रसेवेची प्रेरणा घेवपाक जाय अशें नागरी पुरवण खात्याचे सचीव संजीव गडकर हांणी म्हटलां. एक्स एनसीसी कॅडेट असोसिएशन गोंय, एक गोंय बटालियन, एनसीसी आनी गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन हांचे वतीन पणजेच्या आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली. कार्यावळीन त्यावेळार ते उलयताले. एक्स एनसीसी कॅडेट

0: असोसिएशन गोंयचे अध्यक्ष सुनील शेट हांणी मुखेल सोयरे सेलिब्रिटी सोयरे आनी हाजीर आशिल्ल्या आदल्या लश्करी अधिकाऱ्यांक येवकार दिलो. तांच्या उपरांत हुतात्म्या स्मारकाचेर पुष्पचक्र अर्पण करपाची कार्यावळ जाली. सगळ्यांत पयली सुनील शेट, कर्नल बालकृष्ण शिरोडकर, कॅप्टन उत्पल दत्ता, सुश्री हेमा सरदेसाय आनी संजीव गडेकर हांणी कारगीलवीरांक आर्गां ओपली. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळेकर हांणी नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू आशिल्ल्या विद्यार्थी आंदोलनाचो वापर देशविरोधी अजेंडा फुडें व्हरपाक आनी उमर खालीद सारख्या व्यक्तीच्या सुटकेची मागणी करपाच्या यत्नाचो खर उतरांनी निषेध केला. पत्रकारांकडेन उलयतना कुंकळेकर हांणी नीट पेपर फुटी ही देशभरातल्या 22 लाखां परस अधिक विद्यार्थ्यांच्या भविश्याकडे संबंधित एक अत्यंत गंभीर गजाल अशें म्हटलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालच्या केंद्र सरकारान कठोर कारवाई करत आरोपीक अटक केल्या, जलदगती न्यायालयाची स्थापणूक केली आनी जबाबदारी स्विकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचो राजीनामो घेतला. तरी देशविरोधी शक्तींकडल्यान विद्यार्थ्यांच्या व्यासपीठाचो वापर करून तातूंतले तांचे दुश्ट हेतू साध्य करपाचो यत्न जाता अशें कुंकळेकर हांणी म्हणून खर हुस्को उक्तायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाखाला येवपी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वेगवेगळ्या विषयाचेर वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प तयार हातात घेतला. हाचोच वाटो म्हणून प्राणीशास्त्र विषयाची पारिभाषिक उतरावळ समीक्षे उपरांत तयार जातली. प्रकल्पाच्या पहिल्या पावड्यार कोकणी अकादमीन प्राणीशास्त्र उतर साठ्याचेर एका कार्यशाळेची सुरवात जाल्या. प्राणीशास्त्राकडेन संबंधित सुमार 20,000 उतरां तयार करपाचे ह्या प्रकल्पाची मोख आसा. ह्या कामाखातीर डॉ किरण बोडकुले, डॉ आय के पै, डॉ गुरुनाथ खानोलकर, डॉ पूर्णानंद चारी, सुशांत नाईक, डॉ आदिती बुडकुले आणि डॉ अशोक एन सेलवाटकर ह्या सारख्या नामनेच्या प्राणीशास्त्र आणि भास तज्ञांचे योगदान असतले. फरबागुडी फोंडा हांगच्या फार्मसी कॉलेजीच्या वाठारात लायन्स क्लब ऑफ फोंडा PES राजाराम ताराबाई कॉलेज ऑफ फार्मसी आणि गोय सरकारच्या रान खात्याच्या सहकार्यान वनमहोत्सव घडवून हाडलो. यावेळी लायन्स फोंडा क्लबाचे वांगडी, रान खात्याचे अधिकारी आणि PES फार्मसी कॉलेजीचे कर्मचारी व्हडा प्रमाणात हजर आशिले. PES शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, रान खात्याचे उपवनपाल जेस वर्की, सहाय्यक उपवनपाल श्री चोडणकर हजर आशिले. यावेळी महाविद्यालयाच्या वाठारात 20 फळां आणि वखती झाडां रोयली, तसेच उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांक मानेस्त त्यांच्या हस्तुकी झाडां रोवपाक भेटयली. लायन्स क्लब उपआंतरराष्ट्रीय अध्यक्ष टॉनी बॅनबो आणि त्यांची घरकान सू बॅनबो भारताच्या भोवडे वेळार त्यांची फोंडा लायन्स वांगड्या खातीर सद्भावना भेट कार्यावळ जाली. ही कार्यावळ सहकारी स्पायस प्लांटेशन फार्म फोंडा हांगा जाली. मजगतीं फोंडेच्या पदाधिकारी लायन्स वांगड्यांक मेळून तांकां लायन्साच्या जगभरातल्या वावराची माहिती ताणी दिली. या वेळार वांगड्यांनी टॉनी बॅनबो हांचो भोवमान केलो. खेळ. गोवा फुटबॉल असोसिएशनान नियोजित गोवा राज्य फुटबॉल खेळगडे संघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्या. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याप्रमाण अखिल भारतीय फुटबॉल महासंघात घटनेच्या कलमाप्रमाण सगळ्या संलग्न संघटनांक राज्य फुटबॉल खेळगडे संघटना स्थापन करपाचे निर्देश दिल्यात. या निर्देशाक पाळो देऊन GFA कार्यकारी समितीन गोवा राज्य फुटबॉल खेळगडे संघटना स्थापन करपाच्या प्रक्रियेक सुरवात करपाचो आणि फुटबॉल खेळगड्यांक ही संघटना स्थापन करून GFA वरवीं मान्यता प्राप्त कायदेशीर संस्था म्हणून तिची नोंदणी करपाक मदत जावची म्हणून हो निर्णय घेतला. हवामान. गोय हवामान केंद्रान 26 ते 29 जुलै हे सलग 4 दिसांखातीर उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांक येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाण 26 जुलै दिसा कांय जाग्यांचेर जाल्यार 27 ते 29 जुलै दरम्यान कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास आसून वरांक 40 ते 50 किलोमीटर वेगान सुसाट्याचो वारो व्हांवतलो अशी शिटकावणी दिल्या. तशेंच 26 जुलै ते 1 ऑगस्ट ह्या पुराय

दिन उत्तर आनी दक्षीण गोंयांत चडशा जाग्यांचेर मध्यम स्वरुपाचो पावस लागपाचो अदमास आसा. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत राष्ट्राक संबोधीत करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. राज्य वेंचणूक आयोगान 11 नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावीत मसुदो जाहीर केला. पणजे आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार आयज कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ जाली आणि दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार कर प्रकल्प हातांत घेतला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 वरांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

जी हेलो सो वेलकम बैक 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो आयताची सांज 7:30 मिनिट वेळ आणि भाऊ तुमच्या सांगताक सस्ता भाऊच्या बलकावून सहभागी जायात आमका कॉल करून 2-2-2-4-4-5-7 ह्या नंबराचेर कॉल करात आणि मुजरत तुमची आवड तुमची रिक्वेस्ट आमचे कडेन आयकूंक मागात. फंक्शन वायज कारगील विजय दीस त्याच फाटभुंयेचेर बॉर्डर ह्या फिल्मा खातीर हे सुंदरशें गीत.

0: जी हाँ दोस्तों, सप्त सुरांच्या ह्या सप्तरंग सैभात आमकां कॉल येवपाक सुरवात जाल्ली आसा आनी भाऊच्या बलकावान मुखार सुरया हो कॉल पळोवया पूण आसा. हॅलो हॅलो हॅलो हां नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस दत्ताराम शेटकर.
1: हॅलो इश्टानो, कशें आसात? बरें आसा न्ही? तर आयज हांव ह्या कार्यावळीक एक नवी कार्यावळ चालू करता. प्रत्येकान आपल्या आपल्या विशयाचेर नवी कार्यावळ चालू करूं येता. आयज म्हज्या यादीतली गितां, यादीतली गितां म्हणून आमी आमकां फाटली गितां याद जाता ती आमच्या प्रेक्षकांक, आमच्या मोगाळ इश्टांक बरे तरेन आयकोन घेवपाची. प्रत्येक जाण कितें करता, ते कसरी कडेन मागतात आनी परत हो मागता म्हणून तो मागता, तो मागता म्हणून हो मागता, अशें जावपाक जायना.
0: बरोबर.
1: थोडो बदल जावपाक जाय. तेन्ना आयज म्हाका म्हजी यादीतली गीत कसम से कसम से ओ रब्बा कसम से मोहम्मद अजीज आणि अनुराधा पावला हाणी गायले गीत आई मिलन किराक. तुमच्या यादीतली गीतां आमकां भेटयात पूण फाटली भेटयात आणि नवी नवी गीतां, नवी म्हणजे
0: तुमच्या आवडीचे हे गीत अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात खासा तुमच्या पसंत. तुम्ही लेगीत इंस्टानो मुजरत तुमकां फोन मारा 2224-5700 ह्या नंबराचेर. भाऊच्या बलकावान तुम्ही असात ह्या खिणाक

0: जी हर सो 7 वर्ष 46 मिनिटाचं वेळ आणि तुम्ही असतात भाऊ सांगताक भाऊच्या बालकवन आणि अखेर आमच्या सांगता पोया कोण असतात. हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, कोण उलयता?
1: आप समंत उलयता?
0: समंत. येस, खंय साकून उलयता?
1: मार्सेलसान उलयता.
0: येस, मार्सेलसान. सो आयज चिखल कालो, चिखल कालो जालो.
1: हय हय, आयज चिखल कालो.
0: गेल्ले तुम्ही?
1: हय हय, गेल्ले आम्ही.
0: गर्दी आशिल्ली खूप.
1: हय.
0: किती किती म्हणून करतात चिखल काल्या? किती म्हणून असता?
1: एक हिस्टॉरिक हे असता, आयडेंटिटी.
0: ओके.
1: मातीचे आणि मातीचे प्रॉपर्टीज आणि हिस्टॉरिक आयडेंटिटी असता.
0: हय हय.
1: देवकी कृष्णाचे.
0: हय. आणि महेश काळेचा प्रोग्राम झाला, ताका गेल्ले?
1: हय गेल्ले गेल्ले.
0: खंयचो अभंग आवडलो? खंयचे गीत आवडले?
1: माका नाव खबर ना, पण ऐकले.
0: पण खूप गर्दी. हय, गर्दी आशिल्ली न्ही?
1: हय.
0: येस. समज किती करता तुम्ही? किती करता तुम्ही?
1: हांव स्टडी करतालो.
0: ओके. येस. खंयचे गीत जाय आता? हेकडे
1: आयज कारगील दिस आसा न्हू.
0: हय हय.
1: म्हाका कंदे ते कंदा गीत जाय.
0: लक्ष
1: लक्ष्मी. हय.
0: येस, डेफिनेटली. आणि कोणाक डेडिकेट करू सोदता?
1: वीर जवान.
0: वीर जवान ऑफ इंडिया. दॅट्स द स्पिरिट. थँक्यू समर्थन, थँक्स फॉर कॉलिंग. आणि बेस्ट असे गीत कंधो से कंधे मिलते है, हे गीत खासा तुझे पसंद. ऐकत राहू 105.4 MHz FM रेनबो.

जी हाँ, सो कुमार सावनानी पूर्णिमांच्या आवाजातलं हे गीत असेल 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोत भाऊच्या बलकावर तुमका म्हणता आम्ही आदेश ऐकून राहतो तुमचे मुख्य खबरो कार्यक्रमातच.

0: जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्ज़ FM रेनबो 7:58 मिनटा जाए तैयले साइको रात आमचो मुख्य खबरो काय की नतस
1: नमस्कार या असत काय मुख्य खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करताना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो। राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेर रचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला। पणजेच्या आझाद मैदानाचेर हुतात्मा स्मारका मुखार आयज कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ जाली। दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातात घेतला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज परीक्षा सुदारणेचेर एका उच्चाधिकार कार्यदळाची स्थापणूक करपाची घोषणा केल्या, जाचे फुडारपण तंत्रगिन्यान तज्ञ नंदन निकेलानी करतले। केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आयज भारताची फाळणी ही इतिहासातली सगळ्यांत व्हड चूक अशें म्हणून पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर परत मेळप हो भारताचो प्रलंबीत प्रश्न आसा अशें म्हटला। गणेश उत्सवा वेळार पीओपीच्या बदल्याक सगळ्यांनी देशातल्या मातयेतल्यान तयार केल्ल्या गणेश मूर्तीची पूजा करची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला। देशभरातले लोक एक पेड माकी नाम मोहिमेवरवी सैमाकडेन जाऊन आपली जापसालदारकी पुराय करतात हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।
0: दोस्तों 105.4 मेगाहर्ट्ज़ FM रेनबोत 8 वरां जावची आसा आनी बरोबर 8 वरांचेर आमच्या भारताचे मानाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या मन की बात ह्या कार्यावळीचो कोंकणी अणकार तुमकां मेळटलो आनी ताज्या उपरांत बरोबर 8:30 वरां सावन हॅलो गोंयकारा ही आमची कोंकणी संगीताची कार्यावळ।

जी हर दोस्तों हेलो गएकर करवे सुरजता देखछ 5.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो हेलो गएकर करवे तुम्ही लगी सहभागी जायत 8380710548380710054 या नंबर तुम जो टेक्स्ट बेगिनत बेगिन धाडून दिया तुमची आवडीची रिक्वेस्ट आमचे वेरन व्हाट्सएप नाजाले टेक्स्ट च्या रूपात धाडून दिया तुमची रिक्वेस्ट डेफिनेटली आम्ही पुराय करतले नाजाले आपको मुजरत फोन मारा 222-4457 ह्या नंबर चेर

0: जी हेलो सर, सप्ताह सुरांचे हे सतरंगी सैमात तुम्ही असात भाऊ सनातक. हॅलो गोयकार आहे आमचे कारवीत. याशिवाय तुमचे जाय ते टेक्स्ट माझे पाविलं असा. कारवीतलं पहिलं टेक्स्ट आमचं बाब लिओ डिमेलो एफ एम रेडिओचं मोगी आंगवड म्हापसा. तो म्हणटा हॅलो गोयकार, आवडता तुमकां सगळ्यांक देव बरी सांज. आयज लास्ट जुलय संडे आनी हांव सगळ्या रेडिओ आयकुप्यांक एक कातार भेटयता. कातार जावन आसा फुलांचो तुरो आनी फिल्म जावन आसा सुकण्याचे सोपन. आनी एक कातार आयकूंक रावतात पिटर लॉरा बाबाजीन लिरॉय आलेक्स आनी क्रिस्टल फ्रॉम सिवोलीम. आनी टॅक्स्ट धाडपी मॅसेज लिओ डिमेलो एफ एम रेडिओचो मोगी आंगोड म्हापसा. तशेंच मुखावेलो मॅसेज कार्मो बाब कार्मो फ्रॉम युके आयकूंक रावता एक गीत दोतीक लागो. चला रिस्टॉर संगीताचे मैफिलीन मुखार सरया. जायते टेक्स्ट आसा, जायते कॉल्स आमकां येवपाक लागले. हो कॉल पळय आमच्या संगाता कोण आसा तो. हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार.
1: येस
0: गोविंद बाब, खंयची कितें जाय सांगात
1: म्हाका. वावरावाली जाय आसली.
0: वावरावाली येस डेफिनेटली दिता. ओके थँक्यू. सो इश्टान आशिल्ले गोविंद फ्रॉम सांदिश्टेव. ताणें म्हाका एक सुंदरशें गीत चला. शिव संगीत आहे मैफलीन मुखार सुर्या. दोन गीतां बॅक टू बॅक.

चला इश्टान फक्त 15 मिनटां उरिल्ली आसा आमची कार्यावळ सोंपोवपाक जाय ते टॅक्स्ट इश्टान तुमचे वाचपाचे आसा फक्त आयज म्हाका माफ करात कित्याक तर तुमच्या सगळ्यांचो रिक्वेस्ट घेवप म्हाका आयज शक्य ना कित्याक तर टॅक्स्ट चड आणि वेळ कमी असा मुखार जाता देव बरी सांज तुका हांव येता हांव निकोलास मोंते केळशे हांव आयकूंक मागता गीत कुन्यात आणि मेवणो हे गीत गावपी सी आल्वारीस आणि फ्रांसीस दीपपर्रा आणि हे गीत हांव भेटयता माझ्या पुताक जाचे नाव जावन असा जॅस्मन आणि

म्हजी घरकान जेसी आनी सगळे आयकुप्यांक देव बरें करूं. निकोलस मॉन्तेर फ्रॉम केळशी. मुखार सरता लुईजाबायचो मॅसेज. हाय भाऊ, देव बरी सांज तुका. म्हाका कातार दी मांडवी गावपी आल्फ्रेड रोज आनी हे कातार हांव भेटयता सगळ्या गोंयकारांक आनी तशेंच तुकाय बी. हांव लुईजा डिमेलो. लुईजाबाय, थँक्यू, तुजी आवड रोखडीच पावतली. मुखार सरता मुखावलो टॅक्स्ट. हाय भाऊ, म्हाका एक कातार उपकार करून आयकुपाक दिया. कातारचें नांव जावन आसा आल्फ्रेड रोज हांचे आवाजांतले आनी हें गीत हांव भेटयता सगळ्या आयकुप्यांक आनी तुमकां. फ्रॉम जॅरी फेर्नांडीश फ्रॉम वाशी तिसवाडी. देव बरें करूं. जॅरी बाब, थँक्यू वेरी मच फॉर सुंदरसो टॅक्स्ट आमचे मेरेन धाडला. भाऊ, प्लीज प्ले एनी सॉंग ऑफ विवियन ऑर बाब आग्नेल. येस, सुंदरशे संगीताचे मैफिलीन मुखार सरता. दोन ते तीन गीतां थोडीशी थोडी बॅक टू बॅक. सुरेख कुनियात आनी मेवणो.

जी हस तो एक टेक्स्ट आशिल्लो बाब आग्नेल हांचे हांच्या आवाजांतले कांय कातार आयकुपाक या. सो बोल्सान दोबडीना हे कातार बाब आग्नेल हांच्या आवाजांत.

जीहरू सो फक्त सात मिनट रिलेशन जाय ते टेक्स्ट म्हणजे मेरा हातात असा सो कार्यवेतलो मुखार टेक्स्ट लुईस फ्रॉम तालिगा आमच्याकडे मगता एक दोन तीन गीतां ताणें दिल्ली आसा स्पेशली भेटूंक सोदता एमी जोशुआ रेजिना कॅनेडी निकोला जोसेफ ब्लांच विक्टोरिया स्टीवन आणि म्हणजे खातीर थँक्यू लुईस फ्रॉम तालिगांव तुझी गीतां हांव घेना मुखार जाताना एक गीत बॉलिदान हे गीत आयकूंक मागपी सुकूर आणि सोनिया भेटयता माय आणि बायक फ्रॉम मॅरी फेर्नांडीस फ्रॉम ओदीर फोंडा मेरीबाई थँक्यू व्हेरी मच जुली सिल्वेरा आमच्याकडे आयकूंक मागतात दोन तीन गीतां ताणें दिले तातूंतले तुजे चिटीक रावता रिटा रोझाच्या आवाजातले गीत जुली सिल्वेरा फ्रॉम मुंबई हक्का आयकूंक मेळटले ह्या गीता उपरांत तशेंच मुखार जाता मुखारलो एक टॅक्स्ट आमचेर पावता बॅनिकुलासो बॅनिकुलासो फ्रॉम वास्को आयकूंक मागता आमचेरें गीत फेस्ता गाजयता आनी आमी गोंयकार गावपी ऑलाव चला तशें संगीता हे मैफिलीन दोन गीतां ह्या खेळाक बॅक टू बॅक एक रिटा रोज हाचे तुजे चिटेक रावता आनी ताज्या उपरांत बोलिदान ही दोनूय गीतां बॅक टू बॅक आनी इश्टानो हमें पहलीच म्हटलं की आज वेळ खूप कमी आशिल्लो तुमचे टॅक्स्ट हांवें सगळ्यांचे कंप्लीट केले आसा पूण तुमचो रिक्वेस्ट तुमच्या काळजावेन पावूं आमकां शकले ना ताका लागून आमी मनाकाळजासावन दिलगिरी व्यक्त करता तुमचो मोग असोच रावचो असोच आसचो आनी ह्या दोन गीतांच्या सानिध्यान तुमकां धरून तुमचो भाऊ तुमकां म्हणटा आदेउस.